पाई, सब खेल तमाशा तेरी वड्याई, आपे वेख करे सब साचा, आपे भन कढाईंदा, बाजी गर इक बाजी पाई, पूरे गुर ते नदरी आई, सदा अलिपत रह गुर शब्दी, साचे स्यों चित लाईंदा, बाजह बाजे तुन अकारा, आप बजाए बजावन हारा, कट कट पौन वह इक रंगी, मिल पवन सब बजाईंदा, करता करे सो निश्चो होवे, गुर कै शब्दे हो मैं खोवे, गुर प्रसादी किसे दे वड्याई, नामो नाम त्याईंदा।

लाराम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो सखा सहन प्यार प्रीतम

पाए, तौ जग जीवन वसै मन आए, भगत करे सद वेखै हजूर, मेरा प्रभ सद रहया भरपूर।

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मनमुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।